0: ती मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गार्ड दिवे ही एफएम दिवे ही नाइक
1: नमो दिहे एकेम मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम

0: ರೇಟ್ ಕೆ ವಾಹಕಣಿಮಿ ದೆಂಗ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ದೆವಣ ಬ್ಯಾ ರೇಟ್ ಟೂ ಅಕೀವಿಸ್ ಬೆಲುನ್ ತೆರಿಂಗೆ ಮೆದುಗ ಬೋಡು ತರುಹಿ ಬೆಲ್ಲಿಫವ ಫಿಲ್ಮೆ
1: ರೋಜಾ ಕೊಲು ದಾದಾ ಮನೋಹರ್ ಭಾಯ್ ಕೆ ನಾಮ್ ಪರ್ ವಾರಂಟ್
2: ಅಂದರ್ ಯೇ ಶಸ್ತ್ರಧಾರಿ ದೇಖ್ ರಹೆ ಹೋ
1: ಬಾಹರ್ ಸರ್ಕಾರಿ ಕರ್ಮಚಾರಿ ದೇಖ್ ರಹೆ ಹೋ
3: लखनऊ वाले ताऊजी याद है जिनके घर छापा पड़ा था 7 साल पहले
4: वही ईमानदार अफसर है आज हमारे घर पधारे छापा मारने
5: कुछ भी नहीं है सर
6: कुछ नहीं मिला
7: घर कहीं पे भी कुछ नहीं मिला
4: चार चीजें आपकी नजर में आई पांचवी है और सबसे बड़ी चीज आपकी आंख के सामने है पर आप उसे ढूंढ नहीं पाएंगे
0: रिहास फांसेस वना हर रिलीज कुरी में सीक्वल लूं हाम को देनी करप्शन आदे कुला कुरा हंगुरामे की एमए ऑपरेशन को निम्माले वेने कमें नूंकं रेट टू बिनाई फवनी फुर्तम फिल्म के वारुगद उसूल था होगे मच्चा ಅಮೆ ಪಟ್ನೇಕ ರೇಡ್ ಫಿಲ್ಮ್ ಗೈನಾಗೆ ಟೀಮ್ ಅಲ್ಲಿಬುನು ಕಾಮಿಯಾಬಿಯಕಿ ಹಮೇಕಣಿ ವಗುತಿ ಎಚ್ಚೆನ್ ನೂಂಕಂ ಮಿ ಸೀಕ್ವಲ್ಲು ದಕ್ಕದೆ ಅದಿ ಮಿ ಮೆದು ನುಕೆಂಡಿ ಕುರಂಜೆ ಬುರ ಮಸೆಕ್ಕತೆಕ್ಕಂ ಮಿ ಫಿಲ್ಮು ಹಂದಾಂಕೊದ್ದೆ
8: ಈ ಛೋಟಿ ಜೀಜಿ ಈ ಬಡಿ ವಾಲಿ ಈ ಬಡ ಜೀಜಾಜಿ ಛೋಟಿ ಜೀಜಾಜಿ ಈ ಬಚ್ಚಾ ಪಾಟಿ ಅಮ್ಮ ಅವ್ರ ಛೋಟಿ ಸದಾ ಮಿಲ್ ಚುಕೆ ಯಹಿ ಹಮಾರಾ ಪೂರಾ ಪರಿವಾರ ಹೈ
9: ಯೆ ಲೀಜಿಯೆ ಚಾಯ್
8: चाय तो अलाउड है अरे लीजिए आपके गवाह भी आ गए जस्टिस मिश्रा जी
10: हेलो
8: जस्टिस स्टालिन जी
0: अमे पत्ने के रोलों हम अजय देवगन फिनिगेन दार मिफार के फिल्म का एनागे अंबि मीहा मालिनी के रोल कुले फन्नान वने बदल वेफा इलियाना डिक्रूज के बदल गा रे 2 गा ए रोलों फिनिगेन दनी वाणी कपूर अजय आदि वाणी के तुरुंग रितेश देशमुख ರಜತ್ ಕಪೂರ್ ಸೌರಭ್ ಶುಕ್ಲಾ ಆದಿ ಅಮಿತ್ ಸಿಯಲ್ಫದ ಫಣ್ಣಾನು ಮಿ ಫಿಲ್ಮ್ ಫೆನಿಗೆಂದೆ ಮಿ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಅಜಯ್ ದೇವ್ಗನ್ ಆದಿ ರಿತೇಶ್ ದೇಶ್ಮುಖ್ಗೆ ಎಟ್ಟಿನ ವಾರ ಗಿನಪೇಗೆ ತೌರಿ ಫಣಿ ಲಿಬಿಗೆಂಗುಸ
11: ಸಬ್ ಗೆಸ್ ಕೋ ಬೋಲ್ ದಿಯಾ
12: ಜಿ ಬೋಲ್ ದಿಯಾ
13: ಸರ್ ಕುಚ್ ಗೆಸ್ ಬಾಹರ್ ನೀ ಆ ರಹೇ
12: ಠೀಕ್ ಸೇ ಟ್ರೈ ಕಿಯಾ ಹೈ
13: ಜಿ
14: ಫೈರ್ ಅಲಾರ್ಮ್

0: ಮಿಹಫ್ತಾಗೆ ಫಿಲ್ಮ್ ದತ್ತರು ಮಿಹಾಸಾಬು ನಿಮ್ಮಾಲಾಣ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರನಿ ಮಿಹಫ್ತಾಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗ ಮಿಹಿಮನಾಲ್ ದೇವನು ಫಿಲ್ಮ್ ತಾಕಿ ತಿಯೇ ಹುಂತೆರಿಂಗ್ ಬಲಾಲುಮ ಶೌಗರಿಕಂ ಉಫೆದಿಗೆಂದಿಯ ಫಿಲ್ಮ್ ತಾಕ ವೆಗೆಂದಿಯ ಕಮ ನಿಮ್ಮಾಮ್ಗೆ ಕುರಿ ಗೆಸ್ತ ಡೈಲಾಗ್ಗೆ ಸುವಾಲ ರಂಗಳು ಜವಾಬ್ ಫೋನೋಮ ಹಂದಾಂ ಕೊಲದೆ
1: ಗೆಸ್ತ್ ಡೈಲಾಗ್
2: दोस्ती को यूं जलील नहीं करोगे मुझे या मेरे माँ बाप को शर्मिंदा नहीं करोगे वादा करो मुझसे
3: अगर मैं दूसरे से कोई वादा नहीं करे तो अच्छा है
2: हाँ दे अब मैं तुमसे कोई वादा नहीं करूं तो अच्छा है तो फिर मैं चलूं दे मैं जा रही हूं
3: सुनो उसे किया वादा तुम तोड़ के जा रही हो लेकिन एक और वादा किया था तुमने मेरी मां से क्या कहूंगा मैं उससे
2: मां से कहना कि एक वादा निभाने के लिए एक मां का दिल तोड़ दिया वो मां है ना समझ जाए
4: मी कौन फिल्म में गई मैंने डायलॉग मी सवाल का जवाब फणवाणी पी एस एम एम दो बलान साड़ी शोया जवाब फणोम के सुंगड़िया की अंगार दोग में दम बार गड़ सुमिनट कौम में हफ्ता एक स्कूरी एक गिंदा बलान साड़ी मी शोग गेणस्ते केस्त डायलॉग के एम में गिन सवाल तो जवाब रंगल कुरा बैवरे का महा कोफार नगा गुरा तुम खास हादिया ली बेणे ಎಮ್ಮೆ ಗೀಣ ಸುವಾಲುಗೆ ಜವಾಬ್ ರಂಗಳು ಕುರ ಬ್ಯಾವರಿ ನಗಾಣಿ ಕೊಮ್ಮೆ ಮಹಿಗ್ಗೆ ವೆಸ್ ಎಮ್ಮೆ ಫಹು ಶೋಗ
1: ಗೆಸ್ಟ್ ದ ಡೈಲಾಗ್
0: ಗೆಸ್ಟ್ ದ ಡೈಲಾಗ್ ಮಿ ಬೇ ಜವಾಬ್ ಫೋನೋ ಮುಂದಾಣಿ ಪಿ ಎಸ್ ಎಂ ಎಯಾ ಮೆ ದೇರುಕೊ ಬಲಾಲ ಸಳಿ ಶೋಯ ಕೊಮ್ಮೆ ಮಹಕ್ ವೆಸ್ ಎಮ್ಮೆ ಗಿನ ಜವಾಬ್ ರಂಗಳು ಕುರ ಫರಾಯ್ತೋಗೆ ಮೆದುಗ ನಗ ಗುರುವ ತುಂ ಹೋವೆ ನಸೀಬ್ ವೆರಿ ಫರಾತಕ ಅಗುಹುರಿ ಇನಾಮಿಂಗ್ ಬತೂ ಕೊಲ್ಲಂ ಅಣ್ಣ ಹಫ್ತಾಗೆ ಶೋಗವಿಸ್ ಹಂದಾನು ನುಫಿಲಾಫದ ರೀತಿ ಹಿಗ್ಗ್ಯಾಮದಿ ಬಲಾಲ ಸಳಿ ಇತರು ಫಿಲ್ಮ್ ತೋಗೆ ಮೌಲು ಮಾತ್ ಕೆನಿಸ್ತಿನುಮ ಮಿವಗುತ ತಿ ಎಹುಂತೇನ ವಕಿ ವೆಲಾನ ಎಹುಂತೇನ ಬಾಜವಿರಿ ವಗುತ್ ಕೊಳಕಂ ಎದೆ ಅಸ್ಲಾಂ ಅಲೈಕುಂ
5: ಬಲಾಲ ಸಳಿ

0: ईशा सुवाले कुरंत
1: कोब्बल
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफ सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी कीने
2: नाने फुलफिल लेबो
0: वरर रंगळु वेहेता फेन्निगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफो माडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेहे एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवेहे बहुगे सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯಾ